0: सर्वश्रेष्ठ माना गया और उन्हें मद्रास के गवर्नर की ओर से स्वर्ण पदक पुरस्कार में दिया गया। इस स्वर्ण पदक से शुरू हुआ उन्हें सम्मान और पुरस्कारों के मिलने का सिलसिला, जो बराबर जारी रहा। उन्हें देश और विदेश के अनेक सम्मान मिले। अंग्रेजों ने उन्हें हिंद केसरी सम्मान और राजा की उपाधि दी। उन्होंने अनेक राजा महाराजाओं और बड़े बड़े लोगों के व्यक्ति चित्र बनाए, जो अंग्रेज चित्रकारों द्वारा बनाए चित्रों से कहीं अधिक उत्तम थे। उन्हें अनेक राजा महाराजाओं ने आमंत्रित किया और अपने महलों में लगाने के लिए चित्र बनवाए। इन चित्रों के बदले में उन्होंने रवि वर्मा को खूब धन मान सम्मान दिया। यहां तक कि मैसूर के महाराज ने तो उन्हें इनाम में 2 हाथी तक दिए।
1: राजा रवि वर्मा ने केवल राजा महाराजाओं के चित्र ही नहीं बनाए, बल्कि आम लोगों के चित्र भी बनाए और सबसे अधिक चित्र बनाए देवी देवताओं के, भागवत और पुराणों के। कवि कालिदास की कृति शाकुंतलम पर आधारित उन्होंने कई चित्र बनाए, जिनमें से एक चित्र को तो विदेशों में भी खूब प्रशंसा मिली। ये चित्र था राजा दुष्यंत को प्रेम पत्र लिखती शकुंतला का। इस चित्र को अंग्रेज विद्वान सर मोनियर विलियम्स ने देखा तो वो बहुत प्रभावित हुए। सर मोनियर विलियम्स ने कवि कालिदास के नाटक शाकुंतलम का पहली बार अंग्रेजी में अनुवाद किया था। वो इस चित्र को अपने अनुवाद के मुख पृष्ठ पर छापना चाहते थे। इसके लिए उन्होंने रवि वर्मा से अनुरोध किया कि इस चित्र को छापने की उन्हें अनुमति दें। रवि वर्मा ने अनुमति दे दी। इस चित्र के मुख पृष्ठ पर छपने से इसकी देश विदेश में खूब प्रशंसा हुई और किताब भी खूब बिकी।
2: अभी आप सुन रहे थे कार्यक्रम राजा रवि वर्मा, और अब इसी के साथ हम आज के उमंग कार्यक्रम को विराम देने की आज्ञा चाहेंगे। तो अपने मित्र अजीत
3: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
2: नमस्कार।
4: उमंग उमंग उमंग उमंग
5: डूड नानु बेगने एननो कळुविसबेकु सूपर फास्ट आयके इदेये
6: खंडित इंडिया पोस्ट 24 स्पीड पोस्ट अन्नु परिचयिसिदे अंदरे ओंदे दिनदल्लि त्वरित बट्टवडे
5: हागादरे अदु ओंदु प्रमुख दाखलेयागिरलि पार्सल आगिरलि अथवा इन्यावुदे प्रमुख वस्तुवागिरलि एल्लवु तक्षणवे बटवाटे आगुत्तदेये
6: हौदु सहोदर नैज समयद ट्राकिंग कडिमे दरगळु मत्तु मुख्यवागि सुरक्षित ओटिपि आधारित वितरणे इंडिया पोस्ट अन्नु नंबु हेच्चिन माहितिगागि निम्म हत्तिरद अंचे कचेरियन्नु संपर्किसि अथवा indiapost.gov.in गे भेटि नीडि
7: ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾನೂನು ಅರಿವಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸರಣಿ ನ್ಯಾಯವಾಣಿ ಸಹಯೋಗ ನ್ಯಾಯಸಂಸ್ಥೆ
8: ಇವತ್ತಿನ ನ್ಯಾಯವಾಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ ವಕೀಲರು ಹಾಗೂ ಸಂವಿಧಾನ ಫೆಲೋ ಆಗಿರುವ ಕೃಷ್ಣಪ್ರಸಾದ್ ನಡಸಾರ್ ಅವರು. ಸರ್ ನಮಸ್ಕಾರ.
9: ನಮಸ್ಕಾರ.
8: ಈಗ ಸಾಕಷ್ಟು ಸಲ ಜನಸಾಮಾನ್ಯರು ಈ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ದೂರು ನೀಡಿದ ಮೇಲೆ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಕೇಸ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ತಿಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ FIR ಆಗಿರಬಹುದು ಆ ಟೈಮಲ್ಲಿ, ಅಥವಾ FIR ಕ್ರಿಮಿನಲ್ ಕೇಸ್ಗೆ ಏನೇನು ವ್ಯತ್ಯಾಸ ಇದೆ ಅಂತ ಅನ್ನೋದು ಕೂಡ ಗೊತ್ತಿರಲ್ಲ. ಈ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಪ್ರಕರಣ ಅದು ಬದಲಾವಣೆ ಆಗುತ್ತಾ, ಹಂಗೇನಾರ ಅಕಸ್ಮಾತ್ ಅದು ಸಾಮಾನ್ಯ ಪ್ರಕರಣ ಆಗಿದ್ರೆ?
9: ಜನರು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ನಲ್ಲಿ ದೂರು ಯಾರ್ದಾದ್ರು ಮೇಲೆ ದಾಖಲಾದ ಕೂಡಲೇ ತನ್ನ ಮೇಲೆ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಕೇಸ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅದು ತಪ್ಪು. ಯಾವಾಗ ಈ ದೂರು ದಾಖಲಾದ ಕೂಡಲೇ ಅದನ್ನು ಪೊಲೀಸ್ನವರು FIR ಮಾಡುವುದಿಲ್ಲ, ಅದರ ಪ್ರಾಥಮಿಕ ಹಂತದಲ್ಲಿ ಪ್ರಕರಣದ ಗಂಭೀರತೆಯನ್ನು ಅರಿತುಕೊಂಡು FIR ಅನ್ನು ದಾಖಲು ಮಾಡಬಹುದು. ಆದರೆ ಇನ್ನೂ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋದರೆ FIR ದಾಖಲಾದ ತಕ್ಷಣ ಅದು ಕ್ರಿಮಿನಲ್ ಪ್ರಕರಣ ಕೂಡ ಅಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಕೆಲವು ಹಂತಗಳನ್ನು ದಾಟಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಒಂದು ಏನಂದರೆ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ದೂರು ನೀಡಿದ ತಕ್ಷಣ ಗಂಭೀರತೆಯನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು FIR ದಾಖಲಾಗಿ ಇದು ತನಿಖೆ ಆರಂಭಿಕ ಹಂತ ಅಷ್ಟೇ.
8: ಬೇರೆ ಬೇರೆ ಹಂತಗಳಿವೆ.
9: ಹೌದು. ಎರಡನೇ ಹಂತ ತನಿಖೆ. ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ಪೊಲೀಸರು ಸಾಕ್ಷಿ ಸಂಗ್ರಹಿಸಬೇಕು, ಸಾಕ್ಷಿಗಳ ಹೇಳಿಕೆ ಪಡ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಸ್ಥಳದ ಮಹಜರನ್ನ ಅಥವಾ ತಪಾಸಣೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಅದಾದ ನಂತರ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ಕ್ರಿಮಿನಲ್

0: ಹೌದು, ಇದು FM ರೈನ್ಬೋ ಕನ್ನಡ ಕಾಮನ ಬಿಲ್ಲು. ಸಮಯ 6:20 ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇನ್ನೇನು ಕೆಲವೇ ಕ್ಷಣಗಳಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ವಾರ್ತೆಗಳು.
1: ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾ ಶ್ರೂಯಂತಾಂ ಪ್ರವಾಚಿಕ ಸಾಧನಾ ಶರ್ಮಾ. ಇದಾನೀಂ ಮುಖ್ಯಾ ವಾರ್ತಾಃ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿನಾ ಉಕ್ತಂ ಯತ್ ಅಂತ್ಯೋದಯಸ್ಯ ಭಾವನೆಯಾ ಪ್ರೇರಿತಾಣಾಂ ನಿರ್ಧನ ಜನಾನಾಂ ಕಲ್ಯಾಣಂ ಏವ ಗತ ದ್ವಾದಶ ವರ್ಷೇಷು ಶಾಸನಸ್ಯ ನೀತಿ ನಿರ್ಮಾಣಸ್ಯ ಆಧಾರಃ. ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳ ರಾಜ್ಯೆ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಭಾರತ ಜನ ಆರೋಗ್ಯ ಯೋಜನಾ ಪ್ರವರ್ತಿಷ್ಯತೆ. ದಿಲ್ಲಿ ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯೇನ ಸಿಬಿಎಸ್ಇ ಬೋರ್ಡ್ ಇತ್ಯಸ್ಯ ದ್ವಾದಶ ಕಕ್ಷಾಯಾಃ ಉತ್ತರ ಪುಸ್ತಿಕಾನಾಂ ಆಂಕಿಕ ಮೂಲ್ಯಾಂಕನ ಪ್ರಣಾಳಿ ವಿಷಯೆ ಅನಿಯಮಿತತಾ ಸಂದರ್ಭೇ ಕೇಂದ್ರ ಸರ್ವಕಾರಾಯ ತಥಾ ಸಿಬಿಎಸ್ಇ ಬೋರ್ಡ್ ಇತ್ಯಸ್ಮೈ ಸೂಚನಾ ಪತ್ರಂ ಪ್ರದತ್ತಂ. ಭಾರತೇನ ಪಶ್ಚಿಮ ಏಷ್ಯಾ ಕ್ಷೇತ್ರೆ ಪುನಃ ಪ್ರವೃತ್ತಾನಾಂ ಆಕ್ರಮಣಾನಾಂ ವಿಷಯೆ ಗಭೀರಾ ಚಿಂತಾ ಪ್ರಕಟಿತಾ. ಆಕಾಶವಾಣಿ ಸೇವಾಯಾಃ 90 ವರ್ಷ ಪ್ರಪೂರಣಂ. ಅಪಿ ಚ ಕ್ರಿಕೆಟ್ ಕ್ರೀಡಾಯಾಂ ಭಾರತದಲಂ ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನದಲಂ ಏಕೇನ ವಾರೇಣೈವ 300 ಧಾವನಾಂಕೈ ಪರಾಜಿತ್ಯ ಸ್ವಸ್ಯ ಬೃಹತ್ತಮಂ ಪಂಚದಿವಸೀಯ ವಿಜಯಂ ಅಭಿಲೇಖಿತವತ್. ಇದಾನೀಂ ವಾರ್ತಃ ವಿಸ್ತರೇಣ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅದ್ಯ ಅವದತ್ ಯತ್ ಅಂತ್ಯೋದಯಸ್ಯ ಭಾವನೆಯಾ ಪ್ರೇರಿತಾನಾಂ ದರಿದ್ರಜನಾನಾಂ ಕಲ್ಯಾಣಂ ಏವ ಗತ ದ್ವಾದಶ ವರ್ಷೇಷು ಶಾಸನಸ್ಯ ನೀತಿ ನಿರ್ಮಾಣಸ್ಯ ಆಧಾರಃ ಅಭವತ್. ತೇನ ಉಕ್ತಂ ಯತ್ ಅಸ್ಮಿನ್ ಕಾಲೆ ಭಾರತ ದೇಶಃ ಬಹೂನಿ ಪರಿವರ್ತನಾನಿ ಅನುಭೂತವತ್. ಯೇಷಾಂ ಕೇಂದ್ರೆ ನಿರ್ಧನಾಃ ವಂಚಿತಾಶ್ಚ ಜನಾಃ ಆಸನ್. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅವದತ್ ಯತ್ ಜನಧನ ಯೋಜನಾ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಲಾಭ ಹಸ್ತಾಂತರಣಂ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ ಅಭಿಯಾನಂ ಪಿಎಂ ಆವಾಸ ಯೋಜನಾ ಜಲ ಜೀವನ ಮಿಷನ್ ಇತಿ ತಥಾ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಭಾರತ ಯೋಜನಾ ಇತ್ಯಾದೀನಾಂ ಮುಖ್ಯೋದ್ದೇಶ್ಯಂ ಅಸ್ತಿ ಯತ್ ಜನಾನಾಂ ಕೃತೆ ಗೌರವಪೂರ್ಣಂ ಜೀವನಂ ಅವಸರಾಣಾಂ ಸುನಿಶ್ಚಯಂ ಕರ್ತುಂ ಅಪಿ ಆಸೀತ್. ನಿರ್ಧನ ಜನಾನಾಂ ಜೀವನಸ್ತರೆ ಸಸ್ಯ ಉನ್ನಯನೆ ಪ್ರೌದ್ಯೋಗಿಕ್ಯಾಃ ಅಪಿ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಭೂಮಿಕಾ ಅಭವತ್.
2: पिछले 11 साल में देश में 25 करोड़ लोगों ने गरीबी को हराया है, गरीबी को परास्त किया है और गरीबी से बाहर निकल करके 25 करोड़ का एक बहुत बड़ा समूह नियो मिडिल क्लास के रूप में आज देश के अंदर बहुत बड़ी भूमिका अदा कर रहा है. इस नियो मिडिल क्लास की अपनी एस्पिरेशंस हैं, अपने सपने हैं.
1: अद्य आरभ्य ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳ ರಾಜ್ಯ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಭಾರತ ಜನ ಆರೋಗ್ಯ ಯೋಜನಾ ಪ್ರವರ್ತಿಷ್ಯತೆ. ಏತೇನ ಸಾ ಯೋಜನಾ ಸಂಪೂರ್ಣೇಪಿ ದೇಶೆ ಕಾರ್ಯಾನ್ವಿತ ಭವಿಷ್ಯತಿ. ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಸೇವಾ ವಿಸ್ತಾರ ದಿಶಿ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಪದಂ ಇದಂ. ರಾಜ್ಯ ಸರ್ವಕಾರ ಅದ್ಯ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಭಾರತ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಜನ ಆರೋಗ್ಯ ಯೋಜನಾಯಾಃ ಕಾರ್ಯಾನ್ವಯನಾರ್ಥಂ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಪ್ರಾಧಿಕರಣೇನ ಸಹ ದಿಲ್ಲಿ ನಗರೆ ಸಂಧಿಪತ್ರೆ ಹಸ್ತಾಕ್ಷರ ಕರಿಷ್ಯತಿ. ಅಸ್ಮಿನ್ ಅವಸರೆ ಕೇಂದ್ರೀಯ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಮಂತ್ರಿ ಜೆಪಿ ನಡ್ಡಾ ತಥಾ ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳಸ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸುವೇಂದು ಅಧಿಕಾರಿ ಉಪಸ್ಥಿತೌ ಭವಿಷ್ಯತಃ. ದಿಲ್ಲಿ ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯೇನ ಕೇಂದ್ರೀಯ ಮಾಧ್ಯಮಿಕ ಶಿಕ್ಷಾ ಬೋರ್ಡ್ ಇತ್ಯಸ್ಯ ದ್ವಾದಶ ಕಕ್ಷಾಯಾಃ ಉತ್ತರ ಪುಸ್ತಿಕಾನಾಂ ಆಂಕಿಕ ಮೂಲ್ಯಾಂಕನ ಪ್ರಣಾಳಿ ವಿಷಯೆ ಜನಹಿತ ಯಾಚಿಕಾಯಾಂ ಕೇಂದ್ರ ಸರ್ವಕಾರಾಯ ತಥಾ ಸಿಬಿಎಸ್ಇ ಬೋರ್ಡ್ ಇತ್ಯಸ್ಮೈ ಸೂಚನಾ ಪತ್ರಂ ನಿರ್ಗತಂ. ನ್ಯಾಯಮೂರ್ತಿ ದ್ವಯಂ ನೀನಾ ಬನ್ಸಲ್ ಕೃಷ್ಣ ತಥಾ ಮಧು ಜೈನ್ ಮಹೋದಯಾಭ್ಯಾಂ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಭಾರತೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಸಂಘಸ್ಯ ಯಾಚಿಕಾಯಾಃ ಆಧಾರೇಣ ಕೇಂದ್ರ ಸರ್ವಕಾರಾತ್ ಸಿಬಿಎಸ್ಇ ಬೋರ್ಡ್ ಇತ್ಯಸ್ಮಾತ್ ಚ ಉತ್ತರಂ ಯಾಚಿತಂ. ಯಾಚಿಕಾಯಾಂ ಆಂಕಿಕ ಮೂಲ್ಯಾಂಕನ ಪ್ರಣಾಳ್ಯಾಃ ನಿಷ್ಪಕ್ಷತಾ ಪಾರದರ್ಶಿತಾ ತಥಾ ವಿಶ್ವಸನೀಯತಾ ಈಶು ವಿಷಯೇಷು ಪ್ರಶ್ನಾಃ ಉತ್ಥಾಪಿತಾಃ. ಸಂಸ್ಕೃತ ವಾರ್ತಾಯಾಃ ಸಂಸ್ಕರಣಂ ಇದಂ ಇದಾನೀಂ ಆಕಾಶವಾಣಿತಃ ಪ್ರಸಾರ್ಯತೆ. ಸಮಂ ಏವ ಅಯಂ ಕಾರ್ಯಕ್ರಮಃ ಅಂತರ್ಜಾಲಪಟಲೆ www.newsonair.gov.in ಇತ್ಯತ್ರ ಅಥ ನ್ಯೂಸ್ ಆನ್ ಎಐಆರ್ ಚಲದೂರಭಾಷೀಯ ತಂತ್ರಾಂಶೇ ಅಪಿ ಉಪಲಬ್ಧೋ ಭವಿಷ್ಯತಿ. अद्य अपराह्णे नवदेहली नगरे भारतसभा अभवत् अस्यां सभायां विपक्षस्य विभिन्नाः नेतारः उपस्थिताः आसन् अस्मिन् कांग्रेस दलस्य अध्यक्षः मल्लिकार्जुन खड़गे कांग्रेस पार्टी इत्यस्य वरिष्ठः नेता राहुल गांधी समाजवादी पार्टी इति दलस्य प्रमुखः अखिलेश यादव तृणमूल कांग्रेस पार्टी इत्यस्य अध्यक्षा ममता बनर्जी वरिष्ठ नेशनल कॉन्फ्रेंस नेता उमर अब्दुल्ला एनसीपी एसपी नेता सुप्रिया सूले च आसन् सभायाः अनन्तरं प्रसार माध्यमान् संबोधयन् कांग्रेस दलस्य अध्यक्षः मल्लिकार्जुन खड़गे उक्तवान् यत् सभायां पञ्चविंशतिः राजनैतिक दलानि उपस्थितानि आसन् सः अवोचत् यत् सभायां विभिन्नेषु विषयेषु चर्चा कृता सर्वे अपि स्वमतं व्यक्तवन्तः
3: सभी ने पांच पॉइंट पे आज सहमति जताई है और इनके लिए इन मुद्दों पर हम डट के काम करेंगे लड़ेंगे और आगे बढ़ेंगे
1: भारत देशः पश्चिम एशिया क्षेत्रे पुनः प्रवृत्तानां आक्रमणानां विषये गभीरां चिन्तां व्यक्तवान् विदेश मंत्रालयेन उक्तं यत् एते घटनाक्रमाः अन्ताराष्ट्रिय समुदायस्य कृते अत्यन्तं चिन्ताजनकाः सन्ति शिला तैल प्राकृतिक इंधन पेट्रोलियम प्राकृतिक गैस मंत्रालयेन उक्तं यत् पश्चिम एशियायां वर्तमान परिस्थितेः अपि देशे शिला रस तैलस्य गृह्य इंधनस्य एलपीजी गैस इत्यस्य तथा प्राकृतिक इंधनस्य आपूर्तिः स्थिरा वर्तते मंत्रालयस्य अनुसारेण पेट्रोल शिला तैल डीजल पीड ज्वाल तैल एलपीजी द्रवीकृत शिला तैल इंधन इत्यादीनां पर्याप्तः भण्डारः देशे उपलब्धः वर्तते ईरान देशे भारतीय दूतावासस्य परामर्शः ईरान स्थितेन भारतीय दूतावासेन क्षेत्रे वर्तमान तनावपूर्ण स्थितेः कारणात् भारतीय नागरिकेभ्यः ईरान यात्रां परिहर्तुं परामर्शः प्रदत्तः तत्र वर्तमानाः भारतीय नागरिकाः उपलब्ध यान साधनैः देशत्यागं कर्तुम् अपि सूचिताः आकाशवाणी सेवायाः 90 वर्ष प्रपूरणम् प्रसारयति भारतस्य स्वरं विश्वस्मिन् आकाशवाणी अद्य स्वस्य स्थापनायाः 90 वर्ष पूर्तिम् उत्साहेन आचरति षड्त्रिंशत् उत्तर एकोनविंशति शततमस्य वर्षस्य जून मासस्य अष्टमे दिने इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्विस इत्यस्य नाम परिवर्तनं कृत्वा ऑल इंडिया रेडियो इति नाम स्थापितम् स्वातन्त्र्योत्तरकाले षट्पञ्चाशत् उत्तर एकोनविंशति शततमे वर्षे अस्याः नाम आकाशवाणी इति अभवत् इदानीम् आकाशवाणी केन्द्राणि बहूनि सन्ति ये भारतस्य 98% जनसंख्यां यावत् प्रसारणं कुर्वन्ति CPA भारत क्षेत्रीय सम्मेलनस्य उद्घाटनम् लोकसभाध्यक्षः ओम बिरला महोदयः अद्य चंडीगढ़स्थे हरियाणा विधानसभा भवने CPA इंडिया रीजन जोन द्वितीय सम्मेलनस्य उद्घाटनम् अकरोत् सम्मेलनस्य विषयाः राष्ट्रनिर्माणे विधायकानां भूमिका विकसित भारत 47 उत्तर 2000 तथा कृत्रिम बुद्धेः उपयोगः इति अस्ति श्वः प्रभृति प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानस्य 10 वर्ष प्रपूर्त्यवसरे राष्ट्रव्यापिनः कार्यक्रमाः आयोज्यन्ते एष अभियानः 9 जून 16-2000 वर्षे प्रधानमंत्रिणा नरेन्द्र मोदिना प्रारब्धः अस्य उद्देश्यं गर्भवतीनां महिलानां कृते निःशुल्कं गुणवत्तायुक्तं तथा प्रसवपूर्व स्वास्थ्य सेवानां प्रदानम् अस्ति अस्मिन् अवसरे केन्द्रीय स्वास्थ्य मंत्री जेपी नड्डा 75 रूप्यकस्य स्मारक मुद्रां 5 रूप्यकस्य डाकपत्रं च प्रसारयिष्यति विश्व महासागर दिवसस्य अवसरे पर्यावरण राज्य मंत्री कीर्ति वर्धन सिंह जनान महासागर संरक्षणस्य समुद्री जीव रक्षणस्य च संकल्पं कर्तुं आहूतवान् सः अवदत् यत् महासागराः विश्वस्य राष्ट्राणि परम्पराश्च परस्परं संयोजयन्ति भावि परम्पराणां कृते स्वच्छ जलस्य स्वस्थ पर्यावरणस्य च संरक्षणार्थं सर्वैः सहकार्यं करणीयम् इति तेन उक्तम् क्रिकेट क्रीडायां ಭಾರತಸ್ಯ ಐತಿಹಾಸಿಕ ವಿಜಯ. ಕ್ರಿಕೆಟ್ ಕ್ರೀಡಾಯಾಂ ಭಾರತದಲಂ ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನದಲಂ ಏಕಯಾ ಏವ ಪರ್ಯಾಯಯ ತ್ರಿಶತಾಧಿಕೈಃ ಧಾವನಾಂಕೈಃ ಪರಾಜಿತ್ಯ ಸ್ವಸ್ಯ ಬೃಹತ್ತಮಂ ಪಂಚದಿವಸೀಯ ವಿಜಯಂ ಅಭಿಲೇಖಿತವತ್ ಇತಿ ವಾರ್ತಾ.
4: ವೇಗದ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮನೆಯಲ್ಲೇ ಹ್ಯಾಸಲ್ ಫ್ರೀ ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಬೇಕಾ? ಸ್ವಿಚ್ ಟು ಸ್ಟೇಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಪ್ರೀಮಿಯರ್ ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್. ಇಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಸಿಗಲಿದ್ದಾರೆ ನಿಮ್ಮ ಅಗತ್ಯಗಳನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಲಹೆ ನೀಡುವ ಡೆಡಿಕೇಟೆಡ್ ವರ್ಚುವಲ್ ರಿಲೇಶನ್ಶಿಪ್ ಅಸೋಸಿಯೇಟ್, ಜೊತೆಗೆ ಸೀಮ್ಲೆಸ್ ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್, ವೇಗದ ಸೇವೆ ಮತ್ತು ಇನ್ನೂ ಅನೇಕ ವಿಶೇಷ ಲಾಭಗಳು. ಇಂದೇ ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರದ SBI ಶಾಖೆಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ. ಟರ್ಮ್ಸ್ ಅಂಡ್ ಕಂಡೀಷನ್ಸ್ ಅಪ್ಲೈ.
5: ಡೂಡ್, ನಾನು ಬೇಗನೆ ಏನನ್ನೋ ಕಳುಹಿಸಬೇಕು, ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಟ್ ಆಯ್ಕೆ ಇದೆಯೇ?
6: ಖಂಡಿತ, ಇಂಡಿಯಾ ಪೋಸ್ಟ್ 24 ಸ್ಪೀಡ್ ಪೋಸ್ಟ್ ಅನ್ನು ಪರಿಚಯಿಸಿದೆ, ಅಂದರೆ ಒಂದೇ ದಿನದಲ್ಲಿ ತ್ವರಿತ ಬಟ್ಟವಾಡೆ.
5: ಹಾಗಾದರೆ ಅದು ಒಂದು ಪ್ರಮುಖ ದಾಖಲೆಯಾಗಿರಲಿ, ಪಾರ್ಸಲ್ ಆಗಿರಲಿ, ಅಥವಾ ಇನ್ಯಾವುದೇ ಪ್ರಮುಖ ವಸ್ತುವಾಗಿರಲಿ, ಎಲ್ಲವೂ ತಕ್ಷಣವೇ ಬಟವಾಟೆ ಆಗುತ್ತದೆಯೇ?
6: ಹೌದು ಸಹೋದರ, ನೈಜ ಸಮಯದ ಟ್ರ್ಯಾಕಿಂಗ್, ಕಡಿಮೆ ದರಗಳು ಮತ್ತು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಸುರಕ್ಷಿತ OTP ಆಧಾರಿತ ವಿತರಣೆ. ಇಂಡಿಯಾ ಪೋಸ್ಟ್ ಅನ್ನು ನಂಬು. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ಅಂಚೆ ಕಚೇರಿಯನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಅಥವಾ indiapost.gov.in ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ.
0: ಟ್ಯೂನ್ ಮಾಡಿ ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು 101.3 FM ರೇನ್ಬೋ ಕನ್ನಡ ಕಾಮನಬಿಲ್ಲು. ಈಗ ಕೇಳಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮನಸ್ಸುಗಳ ಮಾತು ಮಧುರ.